सीतो सीता महिमा माहे, ताके रूप न कथने जाहे, ना उहे मरे ना ठगे जाहे, जिनके राम वसे मन माहे, तिथे भगत वसे के लो करे आनंद सच्चा मन सोए।

माया मूठा चेते नाही, परमे पूला बोती राही, बाहर पेह करे कनेरे, अंतर बिखे उतरी केरे, आवर उपदेश।

जियो तू आद पुरख परंपर करता तेरा पार न पाया जाए जियो तू घट घट अंतर सर्व निरंतर सब मै रहा समाए जियो घट अंतर पार ब्रह्म परमेश्वर ताका अंत न पाया तिस रूप न रेख अदृत्या गोचर गुरमुख अलख लखाया सदा आनंद रहे दिन राती सहजे नाम समाए जियो तू आद पुरख अपरंपर करता तेरा पार न पाया जाए जियो तू सद परमेश्वर सदा अविनाशी हर हर गुणी निधान जियो हर हर प्राप्त एको अवर न कोई तू आपे पुरख सुजान जियो पुरख सुजान तू प्रधान तू देवड़ अवर न कोई तेरा शब्द सब तू है वरते तू आपे करे सोई हर समय रविया एको सोई गुरमुख लखिया हर नाम जियो तू सद परमेश्वर सदा अविनाशी हर हर गुणी निधान जियो तब तू है करता सब तेरी वडियाई जो भावे तिवे चलाए जियो तुद आपे भावे तिवे चलावे सब तेरे शब्द सुमाए जियो सब शब्द सुमावे जंत पावे तेरे शब्द वडियाई गुरमुख बुद्ध पाईगे आप गवाईगे शब्दे रहा सुमाई तेरा शब्द अगोचे गुरमुख पाईये नानक नाम सुमाए जियो तब तू है करता सब तेरी वडियाई।

आठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।